जो जेको कनेक्ट हूंदो आहे, सिधो सो लागू हूंदो आहे, वास्तो हूंदो आहे, जेको सिस्टम हूंदो आहे उहो हूंदो आहे डाइजेस्टिव, यानी जेको आहे सो हाज़मे सां, मादे सां सिस्टम हुनजो गंढियल हूंदो आहे। जीअं मां पहिरें ॻाल्हि कई त हाणे तव्हां इहो बि त लिवर सोरेसिस छा आहे ऐं छो थींदो आहे, अच्छा उन में तकलीफ़ूं छा थींदियूं आहिनि। तकलीफ़ूं इहे ई थींदियूं आहिनि जॾहिं लिवर सेरोसिस, लिवर फैटी लिवर थी वेंदी आहे, त यानी लिवर जॾहिं फैटी थी वेंदो आहे, वधी वेंदो आहे, त पोइ आहिस्ते आहिस्ते हली करे तकलीफ़ूं जेके थींदियूं आहिनि उहो पेट ते ब्लूमिंग यानी हिकिड़ी भर्थी पेशेंट खे रहंदी आहे, पासे में सॼे पासे ॾांहुं जिगर जे हेठां जेको आहे सो सूरु जेको आहे सो जी शिकायत हूंदी आहे, किन खे बुखार कोन छॾींदो आहे, ऐं अॻिते हली हली करे हुनजे जेको आहे सो जिगर ते जॾहिं स्वेलिंग थींदी आहे ऑटोमेटिकली हुनजे पेट ते बि जेको आहे सो स्वेलिंग थी वेंदी आहे, हुनजे टंगुनि ते स्वेलिंग थी वेंदी आहे, ऐं उनखां पोइ हुन में पीलियो बि ज़ाहिर थी पवंदो आहे घणनि खे जॾहिं उहा स्टेज ईंदी आहे, त बॉडी बि जेको आहे सो पीली थी वेंदी आहे, अखियुनि में बि जेको आहे सो पीलाइण अची वेंदी आहे, ऐं पोइ जॉइंटिस बि उन में थी सघंदी आहे, अॻिते हली करे पोइ लिवर सेरोसिस में तब्दील थी वेंदो आहे, यानी लिवर सुकड़णु शुरू थी वेंदो आहे, लिवर खे अॻिते हली कैंसर जा चांसिस थी सघनि था। इन जे करे अवां कोशिशि कंदा कयो त जॾहिं बि अहिड़े क़िस्म जी का शिकायत महसूसु कयो, तकलीफ़ थियो, त फस्ट ऑफ ऑल पहिरियां अवां पंहिंजे क़रीबी डॉक्टर साहिबु वटि ज़रूरु पहुचो ऐं पंहिंजा ज़रूरी टेस्टूं वग़ैरह जेको आहे सो ज़रूरु कराईंदा कयो। मिसलनि पहिरीं अल्ट्रासाउंड तमामु ज़रूरी आहे, उनखां पोइ जेकॾहिं उन में फैटी लिवर आहे त तव्हां पंहिंजे जेको आहे सो हिकिड़े वधीक पाण खे इलाज कराइण जे लाइ अदरवाइज़ ॿियूं डॉक्टर जे मशवरे सां बि टेस्टूं LFT वग़ैरह, हेपेटाइटिस बी, हेपेटाइटिस सी वग़ैरह बि जेको आहे सो तव्हां कराए सघो था। इन में एहतियात जीअं मां पहिरियां ई चयुमि त जेको आहे सो चहलकदमी करणी हूंदी आहे, ऑयली शयूं इस्तेमालु न आहिनि करणियूं हूंदियूं, सणबियूं शयूं इस्तेमालु न आहिनि करणियूं हूंदियूं, ऐं उनखां पोइ जेको आहे सो चांहि जो इस्तेमालु बिल्कुलु घटि, थधियूं शयूं ज़्यादा सां ज़्यादा इस्तेमालु कयो। आलू बुखार इन में जेको आहे सो तमामु अक्सीर हूंदा आहिनि, कारी ड्राख जेको आहे सो इन में अक्सीर आहे, पाणी जो इस्तेमालु ज़्यादा, रुबे अनार शरबत तव्हांखे पंसारी वटां मिली वेंदो, तमामु हिकिड़ो बहितरीनु जेको आहे शरबत आहे, बज़ूरी शरबत हिन गर्मी जे हवाले सां बि, वैसे बि जेके गर्मी में कमु कनि था मज़दूर तबिको आहे या जेके

0: या कीअं इन जे करे इहो थींदो आहे, इन जो इलाजु मौजूदु आहे, इहो को मसइलो न आहे डॉक्टर साहिबु वटि इहो इलाजु ख़ासि तौर ते वज़न वग़ैरह पवंदो आहे इन जे करे इहो थींदो आहे, इहो मसइलो ई पवंदो आहे, सो इहो थींदो आहे, इहो को वॾो मसइलो न आहे डॉक्टर साहिबु खे तव्हां रूबरू ॾेखारे वञो वधीक बहितर, वधीक डॉक्टर साहिबु तव्हांखे ॿुधाए थो एफ एम ॿुधो, ठीकु आहे न फ़क़ीर साईं, महिरबानी जी डॉक्टर।
1: बिल्कुलु चयो आहे, इन में खोड़ सारा ॿिया बि असबाब हूंदा आहिनि, रेक्टल प्रोलेप्सिस थी वेंदो आहे उनजे करे बि जेको आहे सो इहो प्रॉब्लम थींदो आहे, या जीअं सिंधी में चइबो आहे पछो लही पियो आहे, बवासीर जो मसइलो आहे, या जेका फिस्टूला थी सघे थी, लेकिन उहो जॾहिं पेशंट साम्हूं ईंदो आहे ऐं उहो पंहिंजो हवालु ॿुधाईंदो आहे त उनखे बहरहाल उन क़िस्म जी हर क़िस्म जी इन हवाले सां दवा मौजूदु हूंदी आहे,
0: मौजूदु आहे इलाजु मौजूदु आहे, बहितर ॻाल्हि आहे। तव्हां नालो खणी छॾियो, असां तो नालो बि न खणणु चाहियो, पर फ़क़ीर बि नालो न खणणु चाहियो, फ़क़ीर पंहिंजे हिसाब सां ठीकु चयो त मांस लही थो पए ऐं बाक़ी इंसान आहे,
1: बिल्कुलु बीमारी आहे, उनजे बारे में सुञाणप ज़रूरी आहे ऐं उनखे अंदाज़ो थी वियो त हीअ बीमारी आहे, इन जो इलाजु मौजूदु आहे,
0: हा मौजूदु आहे बिल्कुलु, ऐं मिर्चनि जो घटि इस्तेमालु करे,
1: बिल्कुलु वॾो गोश्त मिर्च चांवर खटी शइ
0: इहे घटि इस्तेमालु करे, जेके माना वज़न वारियूं हूंदियूं आहिनि या जेकी कब्ज़ी वारी शइ आहे उहे हिनखे बंदि करणियूं,
1: बिल्कुलु
0: छो जो कब्ज़ी जीअं थींदी त माना हिनखे अञा वधीक जेको आहे
1: जीअं ज़ोर ॾियणो पवंदो, वज़न थींदो त तकलीफ़ थींदी,
0: बिल्कुलु ईअं ई थींदो आहे। दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि जीअं मेहरापुर एफ एम 94 जो ई आवाज़ तव्हांजी समातुनि में पहुचे पियो, डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि, तव्हां असांजे प्रोग्राम में बज़रिया लाइव कॉल शामिल थी सघो था, 0301-91-8051 असांजो नंबर आहे, ऐं कॉल्स प्रोग्राम में शामिलु कंदा हलंदासीं, कॾहिं बि तव्हांखे मायूस न आहे थियणो, 0301-91-8051। गुर्दे पिते मसान जी पथरी जो बग़ैर ऑपरेशन जे कामयाबु इलाजु कनि था, गोॾनि जो केॾो बि पुराणो सूरु हुजे, न संदनि जो केॾो बि पुराणो सूरु हुजे, गोॾनि में सूरु आहे, उहा पंधु नथा करे सघो, जेका बि तकलीफ़ आहे उन्हनि सभिनी बीमारियुनि जो डॉक्टर साहिबु वटि इलाजु मौजूदु आहे। हिकु कॉलर लाइन ते मौजूदु आहे, अस्सलामु अलैकुम। वालेकुम अस्सलाम, सूर हूंदो जिसे माकड़ियो पियो हूंदो, आकड़ हूंदी, बसि सुतो पियो हुजे, उथां ई न, ईअं ई आहे न
2: जी।
0: उमिरि घणी आहे? उमिरि घणी
2: आहे? 30 साल।
0: को मसइलो न आहे डॉक्टर साहिबु, तव्हां एफ एम ॿुधो या तव्हां रूबरू ॾेखारे वञो, इलाजु मौजूदु आहे डॉक्टर साहिबु वटि, अलहमदिल्ला हिन बीमारियुनि जो हिकिड़ो ॿ दफ़ो दवा वठंदो ठीकु थी वेंदो, हर जुमो छंछरु आचार टे ॾींहं जेको आहे चेकअप फीस फ्री आहे, दवा स्टोर खां खणी वठिजो तव्हां, ठीकु आहे भाॼी, माशाल्लाह। वधीक एफ एम ॿुधो डॉक्टर साहिबु, तव्हांखे ॿुधाए थो फ़क़ीर साईं जी। डॉक्टर साहिबु
1: जी साईं, बिल्कुलु जेको आहे सो जेके तकलीफ़ जे हिसाब सां इलाजु पाण वटि मौजूदु हूंदो आहे, उनखे चवंदासीं रूबरू ॾेखारे वञे त वधीक बहितरु।
0: प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि जी मेहरापुर एफ एम 94 जो ही आवाज़ तव्हांजी समातुनि में पहुचे पियो, 0301-91-8051 असांजो लाइव कॉल जो नंबर आहे। मादे जो सूरु हुजे, मादे जे अल्सर हुजे, तिरी जो वधणु आहे, जिगर आहे, हेपाटाइटस बी आहे, सी आहे, गोॾनि जो इन्फेक्शन आहे, चहिरे जो रंग सांरो हुजे, चहिरे जी ख़ारिश, फट, फुरणियूं, ॿारनि में कद जो न वधणु, औरतुनि में वज़न जो न वधणु, औरतुनि ऐं मर्दनि जे पोशीदा बीमारियुनि जो कामयाबु इलाजु कयो वञे थो। कॾहिं बि तव्हांखे मायूस न आहे थियणो, हीउ वक़्तु आहे कमर्शियल ब्रेक जो, प्रोग्राम में हलंदासीं कमर्शियल ब्रेक जी तरफ़, 0301-91-8051।

0: टीम में अचणु ऐं उन खां पोइ गलो मुतासिर थी सघे थो, ॿिया इंसान जा आज़ा जो मुतासिर थी सघनि था, ऐं पोइ इहा तकलीफ़ तव्हांखे जेको आहे सो वधी सघे थी। अॻिते हली जीअं मां पहिरीं ॻाल्हि कई त पोइ यानी माण्हू जो मौत बि वाक़ई थी सघे थो। इन जे करे पंहिंजो पाण खे जेको आहे सो ज़रूरु जेको आहे सो केयर कंदा कयो, ऐं अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो उन खां अलावा ख़ुदि ख़ुदा जी कुदरत जूं होर सारियूं शयूं असां वटि भाॼ सब्ज़ियूं थधियूं सब्ज़ियूं हिन वक़्तु हिन मौसम जे हवाले सां मौजूदु आहिनि। कद्दू आहे या साई तूरी आहे, उहा इस्तेमालु करे सघो था। आल फ्रूट्स जेके बि आहिनि माशाल्लाह अल्लाह ताला जी देन आहे। हिन हीअ जेकी मौसम आहे हिन में त अल्लाह ताला जेको आहे सो असांजे लाइ ही तोहफ़ा ई तोहफ़ा जेको आहे सो मोकिलिया आहिनि, ऐं असांखे उन मां मुफ़ीद फ़ाइदा वठणु घुरिजनि। जीअं मां गुज़िरियल प्रोग्रामनि में वंगे जे बारे में ॿुधायो, फारवनि जे बारे में, या आलू बुखारा आहिनि, पपीतो आहे, हीअ हिकिड़ियूं क़ुदिरती शयूं मौजूदु आहिनि। जामू अॼुकल्ह आहिनि, इन्हनि मां भरपूर तव्हां फ़ाइदो वठी सघो था। इहे नंढियूं ॾिसण में शयूं आहिनि, लेकिन इन्हनि जा फ़ाइदा तमामु यूनिक आहिनि अव्हांजे मादे ते, जिगर ते, अव्हांजे जिस्म जे लाइ। हीअ हिकिड़ी क़िस्म जी ख़ुराक आहे। अव्हां असांजे जिस्म खे अॼुकल्ह ॾिसो, जीअं अधु हिकिड़ी ॻाल्हि कई त जिस्म में सूरु रहे थो, त इहे छा आहिनि? इहे असांजे जिस्म में हिकिड़ियूं कमियूं आहिनि जेके जंहिंजे करे, यानी कैल्शियम जी कमी आहे, विटामिन डी जी कमी आहे, विटामिन बी ट्वेल्व जी कमी आहे, आयरन जी कमी आहे, जंहिंजे करे असांजे जिस्म में इहे तकलीफ़ूं पैदा थियनि थियूं। पर जेकॾहिं हीअ इहे ख़ुराकूं आहिनि, ग़िज़ाऊं आहिनि, ऐं इन्हनि ख़ुराकनि ऐं इन्हनि ग़िज़ाउनि में ई जेको आहे सो कैल्शियम मौजूदु आहे, विटामिन डी मौजूदु आहे, विटामिन बी ट्वेल्व मौजूदु आहे, बी कॉम्प्लेक्स मौजूदु आहे, आयरन मौजूदु आहे, मैग्नीशियम मौजूदु आहे, त अव्हां जेकॾहिं इहे शयूं इस्तेमालु कंदो त अव्हांखे कंहिं बि डॉक्टर ॾे वञण जी ज़रूरत न पवंदी। वरना ज़ाहिर आहे जंहिं बि डॉक्टर वटि वेंदो त पछाड़ी उहाखे ड्रिपनि जी सूरत में, इंजेक्शन जी सूरत में इहे ई विटामिन्स जेको आहे सो लॻंदियूं, ऐं पोइ तव्हांजा ख़र्च बि तमामु ज़्यादा थींदा, ऐं वरी उन्हनि जा साइड इफ़ेक्ट्स बि तमामु घणा आहिनि। इन जे करे अव्हां पंहिंजे सिहत जो ख़्यालु रखो, ऐं इहे क़ुदिरती शयूं जेको आहे इस्तेमालु कयो। वॾी महिरबानी
1: दोस्तो, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि, जेकी मुख़्तलिफ़ बीमारियुनि बाबति ॼाण ॾेई रहिया आहिनि। डॉक्टर साहिब जो ख़ासि महिरबानियूं आहिनि, मोहबतूं आहिनि, जो पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे ईंदा आहिनि असांजे स्टूडियो में। 03-01-96-8-51 ते तव्हां लाइव कॉल प्रोग्राम में कॉल करे बज़रिया लाइव कॉल शामिलु थी सघो था। 03-01-96-8-51 डॉक्टर साहिबु हर अरबा ख़मीस जुमो छंछर आचार ऐं सूमर ते सुबुह जो 10 खां शाम 5 वॻे ताईं जर्मन होम्योपैथिक क्लिनिक साम्हूं वधणपोटरा पेट्रोल पंप कोटली कबीर रोड महरापुर में मरीज़नि जो इलाज कंदा आहिनि। का बि बीमारी लाइलाज नाहे, हेपाटाइटिस बी सी जिगर जी बीमारी हुजे या जेके बीमारियूं आहिनि उन्हनि सभिनी बीमारियुनि जो डॉक्टर साहिब कामयाबु इलाज कंदा आहिनि। शुगर आहे, ब्लड प्रेशर आहे, दिलि जा मर्ज़ आहिनि, फालिज आहे, टीबी आहे, ख़ारिश आहे, फट फुरड़ियूं, ॿारनि जो कदु नथो वधे, उन्हनि सभिनी बीमारियुनि जो डॉक्टर साहिबु कामयाबु इलाज कंदा आहिनि। 03-01-96-8-51 लाइव कॉल जो नंबर आहे। कॉलर लाइन ते मौजूदु आहे, कॉल जी तरफ़ वेंदासीं। अस्सलाम वालेकुम।
2: وعلیکم السلام چارا سر ڈاکٹر ما مشور وٹھوا
1: جی جی
2: مجھے 6 سال پی انا کنی من دبا تو نابینا پٹ ورن دی نے پہلا دندلا تو نظر چے تو کے
1: اچھا
2: ہاں کتنے نظر دے جی جی مارے اصل تو گلا میرا ریاسن دو اخر میرا کم
1: اچھا ٹھری میروا خان با ریاض حسین یا کین جی گل پی کرو تما پین جی ننڈڑی جی ما نہ سمجھو یو ॾेखारियो
2: पर लाइलाज करे छॾियो मूंखे, माना उन्हनि चयो था दिमाग़ जी जेके रगूं आहिनि पोइतूं लाइट नथियूं अचणु चाहे
1: बीमारी लाइलाज न आहे, कॾहिं बि मायूस न थियो। ईअं ई आहे, इहो ई इन्हनि जेके वॾियूं वॾियूं इस्पतालूं आहिनि इन्हनि मां मरीज़ लाइलाज थी करे डॉक्टर साहिब वटि अचनि था, अलाह ताला जे हुकुम सां रिज़ल्ट मिले थो।
2: पुराण वक़्त نوجوان
1: آڈر ڈاکٹر صاحب مجھے اکھیں دھو من پان جو تجربہ تو دسیاں آؤں بھی ڈاکٹر صاحب اتنے ویو آیا کلینک سے آؤں ایون وکیل آیا پر ویو آ ڈاکٹر صاحب کلین کے چکر ہنو آیا پر گال یہ ہے تو اتنے خیرپور جو پیشنٹ خیرپور کے باہر پریال ہے پری